पवै सहज सुभाय जल ही ते सब उपजै बिन जल प्यास ना जाय नानक हर जल जिन पिया तिस भूख ना लागै आय बाबी हा तू सहज बोल सच्चै शब्द सुभाय सब

प्यारे, अरैण सु सुती जियो अंतर उरथारे, अंतर उरथारे मिल गए प्यारे, अन दिन दुख निवारे, अंतर महल फिरावे कामन, गुरमति विचारे, अमृत नाम पिया दिन राती, दुबदा मार निवारे, नानक सच मिली सुहागन, गुर कै हेत अपारे, आवो दया करे जियो प्रीतम अत प्यारे, कामन बिनो करे जियो, सच शब्द सीगारे, सच शब्द सीगारे हो मे मारे, गुरमुख कार्य सवारे, जो जुग एको सच्चा सोई, बूझे गुर बीचारे, मनमुख कामे आपी मोह संतापी, किसे आगे जाए पुकारे, नानक मनमुख थाओ न पाए, बिन गुर अत प्यारे, मुंद एयाणी भोली निगुणिया जियो, फिर अगम अपारा, आपे मेल मिलिए जियो, आपे बख्शनहारा, अवगण बख्शनहारा, कामण कंत प्यारा, घट घट रहा समाई, प्रेम प्रीत पाए भगती पाईए, सतगुर बूझ बुझाई, सदा आनंद रहे दिन राती, आनंदन रहे लिवलाई, नानक सहजे हर वर पाया, सात हन नौ निध पाई।